0: Let's now take you through the top story making the rounds at this hour. Well, it's day 10 since Swisha was found dead, and her husband Samar Singh continues to evade the police and abscond despite six teams looking out for him. Meanwhile, his anticipatory bail plea has now reached the Jabalpur High Court after the lower courts rejected his bail about 4 days ago. Not just that, Giribala Singh, Twisha's mother-in-law, has moved the courts after WhatsApp chats with Twisha and an audio clip of her went viral. She now demands that the phones of Twisha's entire family should be sent for forensic analysis to ascertain the source of the leak. Now, this comes after Twisha's friend Prachi made a sensational revelation to NDTV, claiming that Twisha used two phones and that her private phone, which had key recordings and evidence, was not submitted to the police on time by her in-laws. Let's now turn our attention and take you to Karnataka. Well, the Chief Minister race in Karnataka has been blown wide open as NDTV's explosive news break reveals some brand new information in the newest edition of the Karnataka Game of Thrones. Well, the final call lies with the High Command as new contenders emerge for the Chief Minister's chair. Sources, in fact, have even told NDTV that a Congress High Command meeting is expected in Delhi soon, where Congress Chief Mallikarjun Kharge, Karnataka in charge Randeep Surjewala, will be meeting Chief Minister Siddaramaiah and the Deputy Chief Minister D.K. Shivkumar. While it is also believed that Home Minister G. Parmeshwar has emerged as a Chief Minister contender, as the state has never had a Dalit Chief Minister before, and all current Congress Chief Ministers other than Siddaramaiah belong to the upper caste.
1: ನಾನೇನು ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲಪ್ಪ, ಇನ್ನು ನಾನು ದಿನ ಟಾಮ್ ಟಾಮ್ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಓಡಾಡಲ. ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ಇದ್ದಾರೆ. ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಹೇಳಿಕೆಗಳು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ನಾನೇನು ಆಗುವುದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ಮುಂದುವರಿಸಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಆಗಿ ಇವ್ರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಏನಾಗ್ತದೆ? ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ತೀರ್ಮಾನ ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡುವಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಅವ್ರನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನೀವೇನು ಸಮಯ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದು ನಿಗದಿ ಮಾಡಿರೋದು ನಮಗ್ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ. ನಮಗ್ಯಾರಿಗೂ ಏನು ಯಾರು ನಮಗೆ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಆಗಲಿ ಹೈಕಮಾಂಡ್ನವ್ರು ಯಾರು ನಮಗೇನು ಹೇಳಿಲ್ಲ.
2: ಸರ್, ಆದರೂ ಈಗ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಯಾರು ಒಬ್ರು ಕ್ಲಾರಿಟಿ ಕೊಡ್ಬೇಕಲ್ಲ, ಮಾಡ್ತೀವಾ ಚೇಂಜಸ್ ಇಲ್ವಾ?
1: ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಅದು ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ರೆ ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್? ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ತಾರ? ಅಲ್ಲಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಹಂಗಲ್ಲ. ಈಗ ನಾನು ಎಷ್ಟೇ ಹೇಳೋದು, ಪ್ರಶ್ನೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಹೇಳಿ. ಬದಲಾವಣೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಮಾಡೋ ವಿಚಾರದಲ್ಲಾಗಲಿ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ನೆನ್ನೆ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕೂಡ ಕ್ಲಾರಿಫೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನೇನು ಬದಲಾವಣೆ ಕೇಳಿಲ್ಲ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದೆ, ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಯಾರು ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಿರೋರು ಯಾರು?
3: ರಾಜಣ್ಣ ಅವರು ವಿಚಾರ ಸರ್, ಪರಮೇಶ್ವರ್.
0: Well, let's now take you to Tamil Nadu. Just a day after the first cabinet expansion, the TVK government now appears set for a cabinet expansion 2.0, with Ala is likely to enter the Tamil Nadu government for the very first time. Sources say that the VCK and the IUML get one ministerial berth each after talks between Chief Minister C. Joseph Vijay, Thol Thirumavalan and in fact K.M. Kadir Muhyiddin. The move could shift the VCK and the IUML from outside supporters to direct stakeholders in the government, strengthening the TVK's majority and reducing chances of there being an alliance rift. Allies say the development signals the beginning of a coalition-style governance in Tamil Nadu, with Vijay showing willingness to share power and even deepen alliance ties.
4: இந்த அமைச்சரவையில் இடம்பெறுவது என்கிற முடிவை எடுத்திருக்கிறோம். கன்னியரசு, ஜோதிமணி ஆகிய இரண்டு சட்டமன்ற உறுப்பினர்களில் வன்னியரசு அவர்களின் பெயரை பரிந்துரைப்பதென்று முடிவெடுத்திருக்கிறோம். அவ்வளவுதான் செய்தி.
5: IUML of Tamil Nadu state has decided to extend unconditional support for the formation of government under the leadership of Vijay. IUML is the party representing the views, aspirations and dreams of Muslim community in Tamil Nadu. We never asked for ministerial post. We have never asked for any other demand. In that way, we extend our support. A.M. Sajahan, MLA, he has been unanimously chosen by our people to represent IUML in the ministry.
0: Well, let's now take you to Maharashtra. At least 17 people have been arrested for rioting and stole pelting during the demolition drive in Mumbai's Bandra East. Violence broke out as a crowd tried to stop the court-ordered anti-encroachment action on railway land worth rupees nearly 600 crores. All the arrested accused have been sent to police custody till May 26. The Mumbai police told the court that the stone pelting was pre-planned and that stones and cement blocks were arranged well in advance. Social media reels spreading misinformation are also under the police's radar. The demolition drive has now sparked a political showdown, with the opposition even questioning the manner in which the action was carried out.
6: बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है.
7: तिथे जे कोण अजित दादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी लोकांची माती भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. जर ती झाली नाही तर हे वारंवार संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर असंच होईल. उद्या जर कुठे दंगल घडली तर या दंगलीसाठी जबाबदार कोण हे सुद्धा पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे.
8: हर जगह भाजपा करना चाहती है. आज तो बेरोजगारी बढ़ रही है, आज देख रहे हो हीट बढ़ रही है, आज देखो किसान आत्महत्या कर रहा है, आज युवा बेरोजगार है, और ये सब परिस्थिति में महिला भी पूछ रही है कि जो कीमतें हैं आसमान से टकरा गई है. लेकिन ये नहीं, आपको कहीं भटकाना है, पूरे इशू को कहीं और लेके जाना है.
9: और जो लोग बेचारे छोटे छोटे घर बना के बैठे हैं उनको इलीगल बोल के तोड़ दिया जाएगा तो जाएंगे कहाँ वो. ये बुलडोजर कार्रवाई जो यूपी से शुरू हुई है ना, एक फैशन बन गया. ये बिल्कुल बंद होना चाहिए.
10: MIM आए, मुस्लिम लीग आए, राहुल गांधी आए, उद्धव ठाकरे आके खड़े रह जाए, बांग्लादेशी को पकड़ पकड़ के वापस भेजा जाएगा. बांद्रा टर्मिनस बांग्लादेशी मुक्त बन गया है.
11: हम लोगों ने ऐसा बचाव पक्ष दिया कि कहा कोर्ट को कि भाई ऑलरेडी जब डेमोलिशन 19 तारीख से हो रहा था, ठीक है, तो फिर पथरावबाजी 20 तारीख की शाम में अचानक कैसे होता है. जब अगर पहले से प्रिपरेशन कोई करता है तो फिर 19 तारीख को ही पथरावबाजी होना चाहिए था, तो 20 तारीख की शाम में कैसे पथरावबाजी हो सकती है. ये पथरावबाजी जब हुई है, जब मस्जिद को डेमोलिशन और जो मस्जिद का जो गुंबद है, जो तोम बोला जाता है, उसको डेमोलिशन किया, तब जाके लोगों ने उस पर आवाज़ उठाई और वहाँ पर फिर मोमेंट थोड़ा सा हीट हो गया, तब जाके वहाँ पे फिर पथरावबाजी हुई. दोनों तरफ से फिर लाठीचार्ज भी हुआ, यहाँ से वहाँ से पथरावबाजी भी. जब अगर सुनियोजित तरीके से ऑर्गेनाइज किया जाता है तो फिर ये जो डेमोलिशन के लिए आते हैं तो 19 तारीख को ही हो जाना चाहिए था ना. ये ऑल ऑफ अ सडन 20 तारीख की शाम में कैसे होता है? इस वजह से होता है क्योंकि ये लोग जानबूझ के मस्जिद को डेमोलिश करने के लिए वहाँ पर प्रेजेंट हुए थे. तो जब मस्जिद को डेमोलिशन किया गया तब लोगों ने भड़का और लोगों ने रिक्वेस्ट भी की कि हमको वो हमारे हाथ से हम तोड़ेंगे, हमको एटलीस्ट जो रिलीजियस बुक है वो भी हमको निकालने नहीं दिया.
0: Well, NDTV's managing editor Padmaja Joshi spoke to Mumbai South Shiv Sena UBT member parliament Arvind Sawant on the demolition drive and whether provocation was behind the stone pelting on what happened on Wednesday. Listen in to this chat.
12: Sir, I just want to start by asking you, this demolition drive has been carried out very clearly under a high court mandate. Even the Supreme Court has refused to stay. Why is your party objecting to the exercise then?
13: I received a letter on 3rd February 26 from Mr. Tokhan Sahu, who is a State Minister for Housing of the Central Government of India. Now, what he says is that all people who are dwelling on the land of the government, may it be PSU also, they should be rehabilitated in situ. That means there and there itself. You know, the action of the police or whoever it may be, this should be brought to the notice of the court. When the Honorable Prime Minister says that everybody will have a pakka ghar by 2020, it is 26.